स्वरूपे नमो श्रावणे समस्ति निदाने नमस्तमं निर्दाते नमस्तमं ब्रह्माते नमस्तमं गंजे नमस्तमं पंजे नमस्तमं काले नमस्तमं बाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो साजे नमो साहे नमो महामाहे नमो गीत गीते नमो मृत मृते नमो रोख रोखे नमो सो सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं नमो सर्वरंगे सर्वभंगी अनंगे